जान पंडो ही पांडु पजै पंडे बाज ना कोए नानक पंडे बहरा एको सच्चा सोए जित मुख सदा सला ही है पागा रती चार नानक ते मुख उजले तित सच्चे दरबार।